ते गुणारा खरा पावे कार कुंदा खाए चले थो तेरे बिकाई कार जल थलिया पूरिया लो आकार आकार हो जे आखे से तू है जाने तेरे